रे सारे साने पानी सारे मारे सारे मा पानी सा पानी सा मा पानी सा सारे मा पानी सा नी पा मारे सा रे सारे सानी सारे नी सारे नी सानी रे रे रे सारे सी सारे मा सारे सा मा मारे सारे मा पारे पा मारे सा पा मारे मारे सारे मा पारे मा पारे मारे पावा पारे मा पा मारे सारे मा पानी नी पावा पानी सा पा सा मा पा सा नी पावा पानी मा पानी नी पा मारे सा